0: असल कलाकार मंगलूर प्रस्तुत करता कोंगणी सामाजिक नाटक बोंगो बरोपी नेल्लू पेर्मानूर पात्र परिचय विल्सन डिसोजा कुलशेखर फेलिक्स लसरादो पेर्मानूर ऑलविन वेगस राजेश मियापदव नेल्लू पेर्मानूर अनु बिजय ब्लेजी मोंतेरो शॉन रोड्रिगस कैनी डिसोजा डिंपल पिंटो दिव्या डिसोजा सेलिन डिसोजा संगीत सतीश सुरतकल पौधा वनिल वेगस फोटोग्राफी अनु बिजय तर बोंगो या सामाजिक कोंकणी नाटकसो मुखार सिल्लो वंटो या प्रसारांत ऐकव्या.
1: चोरी केला सत्त सांग.
2: हा कही चोरी करू ना मामा. सत्त
1: चोरी करू नये
2: ना मामा.
1: इमान पळयलाय
2: इमान ना मामा.
1: नाही या स्टेशन थैल
2: नका मामा. बसार येता
1: भले म्हणून बसार येते यार तुका ॲम्ब्युलन्सार वरता चल
2: मामा. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सोडा
1: काले
2: एक मिनिट सोडा सांगता
1: दवाणे मो
2: ना दवाणा सत्त दवाणा. साहेबा ताका बक्षी तो कितें करता तो सुनेना
1: काले
2: काय ना मागले
1: देर चालले रे म्हणून
2: मामा. तुम्ही नीज बोलीस की
1: नीज बोलीस यार स्टेशन ना कर तेही ना घेता तुका नीज की डुप्लिकेट की
2: मी येऊ की ना. राग किती धरला रे रेजी
1: हिना सामा तू आयलो मात्र आपले भारी बरं झालं. येत जेवण म्हणून सर आम्ही सूर्य धरणा म्हणतो मु पळ आज एका सोऱ्या धरण्यातला
3: अंगडी घुसून दाडले इस्ता आणि दाडले मोठे
2: रे. तुका पहिले सांगू जाऊ नये रे. पहिले सांगून सोडल्यार नाही सांगचे हवे
1: मागीर म्हाका पळोवन तेने दौलो काल्याक
2: ते तुम्ही एक तर करण्याताना म्हाका तो दुबाव जालो. तुम्ही चोर घे पोलीस घे म्हणून देखून टिक्के सारारा गेलो. दवो ना ते नका तुमचे हे नका.
1: हले रे पापी हले सारखे फळ हले करेक्ट पळे. हा तू नीच पोलीस जायते हले आणि म्हणे ओळख दरच्या तुवें.
2: हांवें तुमची ओळख धरच्या की तुम्ही म्हजी ओळख धरल्यार बरं म्हणून चिंता.
1: ते घाल्याक रे
2: मागीर दौंडावन पाठ धरूंक ना ने
1: इना सामो. चटके हुशार आले बरे दिसता
2: तरी आगी
1: कही रे
2: स्टेशनात
1: नाका रे बाबा नाका. ये सांगले बरे इना सामा घराची गजाल कही म्हणसर पावली
3: किती विचारता इलेची. आमच्या तर वयले वस मन कोण आहे असं इतल्यान लॉरी हाडून सोडिना म्हणता नाही रेवाने पतोर नसताना काम धरून जाते.
1: अरे साहेबा तुझे रेवाने पतोर वसून दी उल्लाच्या ओळात हावे इसारले तुमच्या दोऱ्याची गजाल खै मोचर पावली गे म्हणून आता हरती
3: जाय कोण आणि काय काम सुरू करताना काय खतकर असून घे बरो.
1: ये दोघी बाबा जगण पडल्यार आमक येल बरे जाता.
3: ते कशे
1: केस मेळले
3: तुमका पोलिसांक केस ना तुमची विशेष गुत्त ना रे
2: केस धरल्यार मात्र ने म्हाका प्रमोशन मेळचे करतो जाले तुका
3: समजाले. सामान हाडलाय बघा वस भीतर भीतर अंदर. एक ते वॉचमॅन हांगा रावला तुका कितल्या पटी सांगला वॉचमॅनां गेटी जाऊन इशिल्लो येऊ सांगलो जाऊन थंयत्र वाजता गेटी कडे इतर वाजता वॉचमॅन
1: काल रे निजामा
3: ओ तू जी रे बेजार कर ना काळ कोणा करतो ना तू एक बरो
1: मुनी जायते
3: हांव तशें म्हणटा रे पूण घरा तसो ना.
4: ಹೌಸುಗಳನ್ನ ಇಲ್ಲ.
1: ಎಲ್ಲಿ ಸಮ ಮುನ್ಸ್ಯಾಕ ಸರ್ ನಂಜಾಸನ ಜೊಗಿ ಕಳ್ಳೆ ಊಟ ಹಾಕ್ದವ್ರ
4: ಅಲ್ಲ ತುಜ ಒಕ್ಕಣ ಕಳ್ಳೆನೆ ಮಗ ರಾಗ ಇಲ್ಲಾರ ಪೊಲೀಸ್ ಪಳಸೋಣ.
1: ಕಾಲೇ ಮುನ್ನಲ್ಲ ಕಾಲೇ ಮುನ್ನಲ್ಲ ಮಗ ಅಲ್ಲ ಕಾಲೇ ಇರ್ತಾ ಇದು
4: ಮಗ ರಾಗ ಇಲ್ಲಾರ ಪೊಲೀಸ್ ಸೋನಾಮಣೆ
1: ಅಲ ರಾಗ ಇಲ್ಲ ಕಾಲೇ ಇರ್ತಾ ಸಂಗ
4: ಮಗ
1: ರಾಗ ಇಲ್ಲ ಕಾಲೇ
4: ಇರ್ತಾ ಮಗ ರಾಗೇತ
1: ಅಳೆ ರಾಗ ಇಲ್ಲ ಕಾಲೇ ಇರ್ತಾ
4: ಅಳ ಮಗ ರಾಗೇತ
1: ಕಾಲೇ ಇರ್ತಾ ಸಂಗ
4: ಚಕ್ ಎಂತನೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್
1: ಕಾಲೇ
4: ಮಕ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿಯ ಪೊಲೀಸ್ ರಾಗಿಸ್ಯಾನ.

अच्छा वतीक चड बेजार एकान घेवची आतां तुका बरें न्ही पडटा वस चिकन रेस्ट कर।

0: उभो तो स्वतः भीतर पडा नका, 5 लाख मिळणार ना
1: अशा तू काय बाहेर सुटले पुता या परिस्थितीत तू तुम्ही सड काम करचे बरे नाही
0: एक बाळान जाल्ल्यान बाळा बाळान जाल्ल्या शिकयला गे तसे तू भुरगी नातली जाऊन त्या शिकयताय ना तसे तुझी उतराय कोण असो आयलो
1: इच्छो
0: वा
1: बाळान जायचे म्हणून ना रे पुता
0: मागीर
1: जाणू आय असल्या पावता कळले ने
0: तू बे राजेर गाड्या झाले ना
2: इच्छो भीतर चाय एक दूध ना अंगडी कसून हट्टाय गे
0: हाव आडी ना बाय दूध भीतर आसा बाय
2: काय असं असले सगळे आयदानाने सोदून झालंय
0: तुझे तोंडरा सोदले
1: दूध बने तोंडरा बत्ता
0: देखून म्हणजे प्राय जाऊन येताना तो माथारो मेंदू तिक्के सर्फ घालून धुवून मागीर भीतर दोरी जे म्हणून दूध स्टीलाच्या टोपल्यात धुवून करणं तोंडरान दाबून दोरला बाय ते कित्याक म्हणल्यार हांगा एक सैतान माजार असा ना सकाळी जाऊन 4 पोटी झाले बाय ग्लासान कितें गेलो सो पिठो येता दूध ओत्ता आणि दोळे दामपूर्ण पी येता आमच्या बोकलान दूध पियल्या बाय देखून कान दवरला बाय
1: बरे झाले इच्छो आणि त्याने कोणाच्या बापायची गांठ म्हणून दरबार दाखवूनचे झाले रे मागीर हांगा किती गजाली कन रावले हरम या
0: साबून
2: हो हमें आंगडे कोसन साबू हंडी जे की तुका
1: वसरे साबू हंडी
0: वसे
1: आसा ने मातारो त्याचं नाव रेनहाड रीरा की त्या पुता त्या चेड्या असो जीव खाताय बाप बीर मोताची
2: हो बिरमोत तुझ्या की पहिले हवे त्याची बिरमोत पावाची असली हा बिरमोत पाहू ना बिरमोत पाहू तू कोण मागून गावची भिकारी तुका किते काम सांगा
3: अंडन अंडन तू किते धावताय
1: आणि त्या दोन्ही अंतरगातल्या सर्फा मुखार रावात कोण
3: हा रोता आतांत गरुड रेखे असल्यार सोरोपी सुपी ना आतांत गरुड रेखे असल्यार सोरोपी सुपी ना बिकॉज गरुड रेखे इज इन माय हँड उलयताय गोविंदा उलयताय गोविंदा ओय उलय गो
4: नाटकाचं मुखार शिल्लो म्हणतो फल्यांच्या प्रसारात आम्ही ऐकत आयकत रवा रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळशिनी.

0: तुका एम्बुलेंस वरता सरी
1: मामा एक मिनट सोडा
0: काले
1: एक मिनट सोडा सांगता
0: दवाना आहे मग
1: हा दवाना सुत्त दवाना साहेबा ताका बक्षी तो कितें करता तो सुनेना
0: काले
1: काय ना मागणे
0: हा मग देर चालले रे म्हणून
1: मामा तुम्ही नीज बोलीस की
0: नीज बोलीस यार स्टेशन ना कर ते नागे ता तुका नीज की डुप्लिकेट की
1: तुम्ही येऊ की ना
0: चल फोन ने
2: ए राग किते धरलाय रे रेशी
0: इना सामा तू आईलोय मात्र आपले भारी बरं झालं ये देवळ म्हणून सर आम्ही सूर्य धरणा म्हणतोय मु पळ आज एका सोऱ्या धरण्यातला
2: ए रे रेशी आणि किते सोडला
0: किते सोडला वो पेनेंटल्यान खाकेक पोते शिरकावून येताना डाऊट झालो माका हाव सोडताय हाव माझ्या पाटल्यान गेलो वो माका म्हणून डाऊन सुरू केलं म्हणता हाव सोडताय आई डावलो धरण पळयताना काले सांगते येणार समा आमच्या डिनी समाचे पोते वो चोरून धावता म्हणता तीन दान सीधा धरण हंगा तंडायलो
2: तो कोण मत्ता रे तुका
0: कोण म्हणून विचारला रे इच्छु जुदाचे नाव सांगून बेस्ट येतात म्हणता ओळख म्हणता ना
2: नाही रे बापया तो कोण म्हणत रे तुका
0: कोण साहेब तो
2: आमच्या डेनी सामान कामावतो मुरगो तो डेनी सामान अंगडी घुसून दाडले असता आणि दाडले मोठे
0: चिकी रे तुका पहिल्यां सांगू जाऊ नये रे
1: पहिल्यां तर सांगून सोडल्यार ने संचा वे
0: मागीर माका पळोवन तेने दवलय काल्याक
1: ते तुम्ही एक तर करण्याताना म्हाका तो दुबाव झालो तुम्ही चोर घे पोलीस घे म्हणून देखून तितके सारारा गेलो दवो ना ते नका तुमचे हे नका
0: हले रे पापी हले सारखे फळे हले करेक्ट पळे हांव तू नीज पोलीस जायते हले आणि म्हणे ओळख धरचे तुवे
1: हांवें तुमची ओळख धरच्या की तुम्ही म्हजी ओळख धरल्यार बरं म्हणून चिंता हांव
0: ते घाल्याक रे
1: मागीर दवडावन पाठ धरूंक ना ने
0: इना सामा हुशार आले बरे दिसता
1: तरी आगी
0: कि रे
1: स्टेशनात
0: नाका रे बाबा नाका ये सांगले बरी ना सामा घराची गजाल काही म्हणसर पावली
2: किती विचारता इलेजी आमच्या तर वयले वस मन कोण आहे ताशी इतलं ना लॉरी हाडून सोडिना म्हणता रेवाने पतोर नसताना काम धरून जाते
0: अले साहेबा तुझे रेवाने पतोर वसून दी उल्लाच्या ओळात हांवें विचारलें तुमच्या दोऱ्याची गजाल खंय म्हणसर पावली की म्हणून आतां हरती जायना

0: Boy? Boy? Boy?
1: Ichu?
0: Tu kita bayang nga, Boss Lay?
1: Kain na, Ichu.
0: Tu kain na muna na ka, Boy. Tu ja potang burgyan sa. Ten tu kazay. Puno. Datuk te na ka.
1: Ichu?
0: Uy, Boy. Kal tu mi ulay ta na me suglay ka na, Boy. Boy. तुझे पाय पुणे धरता बे त्या भुरग्याक मातला गाड काढी नाका बे मका तुझो भाव म्हणून चिंत बे त्या भुरग्या कुरे बे त्या भुरग्या कुरे
1: कोणी उले ना मन कंद करतरी हाव पण तू कोणी असाय नाही हासो डॅडी कोणी असा पण तो परिस्थितीच्या अडचणीत बहुत दाडता हातांत तोंड सारखे आसुनी मोडो जाला दोळे सारखे आसुनी कुड्डो जाला आनी कान सारखे आसुनी केप्पो जाला तूंय म्हाका तुजे बरी सदैर मात्र दिता
0: बाय बाय हांव तुका दैर मात दिना बाय तुजे सांगात हांव आसा बाय तुजे सांगात हांव आसा म्हाका तुजो भाव म्हण चिंत बाय पूण त्या भुरग्याक मातलो गाठ काडी नाका बाय त्या भुरग्याक उरय बाय तुका नाका तर ओडना बाय.

0: මොකකින් ගොනි නාන්ත ලින බෑ
1: මුජජේවිතාන්ත නාමල ඇතෙන්සියක බක්බුර්ගයන්චේ
0: මාගේ රෝෂණී දොන් ගොරේ ලල්කෂේ
1: ආ
0: අන්දි ගොසොමස්ත සබු අන්දි තමුල
1: තුජි ජීම් කයි සාදම ඇති නෑ සබු ලබරි තෙන් සයිතන් සුන් කොයි අසා
0: තාචි ගසල් අම් කකිතක් බෑ කයි පුනි ආසොන්දි තෙයි
1: तू काथाची सक्कर गजल बहुत तुना रे इच्छो ताका एक हंकार असा संसार जोडून पुरो तू किता गस्ताय रे ताका एक भारी हंकार असा बा भारी हंकार असा
0: तुझी उत्तर ऐकून असो गायले बाय सांगले बरे तू ताका साधारण कितलो तेंतन ओळखताय
1: त्यांचे काजार झाले सुरू येतो काय चार महिने जातीत तू किती गस्ताय रे
0: तुझे उत्तर आए कौन हंसो गाइले बे जे कोण हसलो रडो की येता बे पुणो रडाना हावे सरशी रडो झाला बे मग देवान दिले देणे म्हणा तेंसी एक आऊ कितली दुखी मुझे भी तर जिरो सकता बे जिरो सकता
1: छेडो ओटला कोंडे ना बरी उलेता मो
2: तंसा बिये दादी
0: अळा रे अळा पैसे
2: गरा
0: बोरवेल
1: प्राय
0: एक बाळा शिकायला गे तसे तू भुरगी नातली जाऊन शिकायता आहे ना तसे तुझी उत्तर आहे कोण असं आलो
1: इच्छो बाळा जायचे म्हणून नारे पुता जाणू आहे असल्यावर पावता कळले
0: ने राजीर काढ्या झाले ना
1: जेकून
0: म्हणजे प्राय जाऊन येताना तो माथारा मेंदू तिक्के सर्फ घालून धुवून मागीर भीतर दोरीचे म्हणून दूध स्टीलाच्या टोपल्यात धुवून करणं तोंडरान दाबून दोरला बाय ते कित्याक म्हणल्यार हांगा एक सैतान माजार आसा न्हय सकाळीं तांव चार पोटी जालें बाय ग्लासान कितें इल्लोसो पिठो येता दूद ओत्ता आनी दोळे जावन पुण्ण पी येता आमच्या बोकलान दूद पियेल्या बरें देखून कान दवरला बाय
1: बरें जालें इच्छो आनी ताणें कोणाच्या बापायची गांठ म्हूण दरबार दाखोवचे मागीर हांगा कितें गजाली कन रावले हरम या
0: साबुना
3: हो हमें आंगडी कोसन साबु हंडी जगे तुका
1: ओसे साबु हंडी
0: ओशे
1: आसा ने मतरो तजना वरी हाड मीरा की क्या पुता ते छेड़े असो झू कताई बाप बिर मौत ची
3: हो बिर मौत तुझा की पहले हमें ना ची बिर मौत पावा जे असली हाँ बिरमत पाऊ ना बिरमत पाऊ तू कौन मागुन गांवची भिकारी तू का किते काम सांगा
4: अंदन अंदन नेना वे तू किते धावताय
1: आणि त्या डोळे अंतरगतनातल्या सरपा मुका रावत कोण
4: हाव रोता दांतुया रे ते पुजे कडवलो
5: आतंत
4: गरुड रेखे असल्यार सुरोपी सुपीन आतांते गरुड रेखे असल्यार सुरोपी सुपीन बिकॉज गरुड रेखे इज इन माय हैंड उलायता गोविला उलायता गोविला ओय उलायगो ओय बिच्चो अंगार
5: नाटक मुखर्सो फल्या प्रसार ऐकत रेडियो सारंग 107.8 FM रंग रंग गाळचिनी.